खुद ही आके बता दे तेरी, तू खुद ही आके बता दे तेरी, तस्वीर कहाँ रखूँ, तू खुद